हर भरयो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापत देखे जगत जाने कौन तेरी गते सर्व की रक्षा करे आते हर पते

ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोए, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोहे दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जेको कहे करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रख्या जिन सूत, जेको बुझे होए सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परे होर होर, तिस ते पार।

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

कित अर्थ तू आया, नित देव हो दान दयाल प्रभ, हर नाम ते आया, हर दाता हर नाम जपाया, नानक पै नाया शुद्ध

राई आपे शब्द गुर मन वसाए शब्दे उपजै अमृत बाणी गुरमुख आख सुनावणिया आपे करता आपे भुगता

शब्द पुछाता, अन दिन भगत करे दिन राती, सहजे ही सुख पावनिया, सब मैं वरतै एको सोई, गुरमुख विरला बूझै कोई, नानक नाम रते जन सोहै, कर कृपा आप मलावनिया, माज महला तीजा, मनमुख

तोट नाही तुद भगत भंडार किया गर्भ न आवे रास जियो पिंड सब तेरे पास तू मा

होए मन निर्मल वसै सच सोए साच वसै साची सबकार उत्तम करनी शब्द विचार गुर ते साची सेवा होए।

गुर मिलय तृष्णा यज्ञ बुझाय, गुर ते शांत वसै मन आय, गुर ते पवित पावन सोचो होय, गुर ते शब्द मलावा होय, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

दुख सुख सम कर जापै ताको काड़ा कहां बियापै सहज आनंद हर साधु माहे आज्ञाकारी हर हर राय रहाउ जाके चिंत वसै मन आई ताको चिंता कतहु नाहि जा

ने कहा भगत प्रिय हो गौड़ी महल्ला पंजवा गुण कीरत निद मोरी रहाओ तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस कूट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही

तेरे बिन सेवा फल किसै नाही दुख सुख भाणा तेरा होवै बिन नावै जियो रह नाही मत विच मरण जीवन हो।